स्वार्थ दास बौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 73, दशक 5, समास 10, सिद्धाची लक्षणे। जय जय रघुवीर समर्थ। मुख्य देव कोणता, भक्ताची लक्षण काय, असत्य सोडून सत्याची ओळख कशी पटवावी, आपल्या देवाला ओळखावे मग मी कोण हे पहावे, मी पण त्यागून परब्रह्म रूप भरून राहावे, बंधनाचा संशय तोडावा, मोक्षाचा निश्चय करावा, सृष्टीची उभारणी व संहार कसा झाला याच्यासह भूतांचा अन्वयार्थ लावावा, पूर्वपक्षात सिद्धांत मांडून प्रकृतीचा अंत पाहावा, मग निवांतपणे देवाचा निश्चय करावा, देहाच्या योगामुळे निर्माण झालेला संशय समाधानाचा क्षय करतो, त्यामुळे आत्मतत्वाचा निश्चय नाहीसा होऊ देऊ नये। सिद्ध असल्यास आत्मज्ञान, तर संदेहामुळे देहाभिमान वाढतो, त्यामुळे आत्मनिश्चयाद्वारे समाधान राखावे। देहबुद्धी आठवली की विवेकावरील विश्वास उडतो, त्यामुळे आत्मबुद्धी सुदृढ करावी। आत्मबुद्धीचा निश्चय म्हणजेच मोक्षश्रीची स्थिती हे विसरू नये। निश्चयाचे असे लक्षण सांगितले असले तरी ते सत्संगाशिवाय समजत नाही। संतांना शरण गेल्यावर संशय नाहीसे होतात। आता सिद्धांची लक्षणे ऐका। ज्याला कोणताही संदेह नाही त्याला सिद्ध असे म्हणतात। सिद्ध स्वरूपी देह असेल तर संदेह निर्माण होत नाही। देहाच्या संबंधामुळे विविध दोष निर्माण होतात। देहातीताची लक्षणे किती म्हणून सांगावी? जे डोळ्यांनी पाहता येत नाही त्याची लक्षणे कशी सांगावी? निर्मळ वस्तू सिद्धच असते, त्याला कोणती लक्षणे? लक्षणे म्हणजे केवळ गुण, पण परब्रह्म वस्तू ही मुळातच निर्गुण आहे, त्यामुळे तेच सिद्धांचे लक्षण असं म्हणता येईल। तरीसुद्धा ज्ञानदशकामध्ये सांगितले म्हणून येथे माझे वक्तृत्व संपवतो। त्यात कमी जास्त असेल तर श्रोत्यांनी क्षमा करावी। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धलक्षणनाम समासदशम समा

जिथे राहायचं तिथे त्या प्रभूची भेट घेणे म्हणजे त्यात सगळे मिळेल. प्रभूची भेट घेतली नाही तर मान्यता कशी मिळेल? आपले महत्त्व गेले तर उपयोग होणार नाही. म्हणून राजापासून रंक, कोणीतरी एक किंवा अनेक यांना भेटणे हा विवेक आहे हे विवेकी लोक जाणतात. त्याला न भेटता त्याच्या नगरामध्ये राहिले तर त्याला धरून चोरी न करता सुद्धा तुम्हाला चोरीचा आळ येईल. म्हणून जो शहाणा आहे त्यांनी प्रभूला किंवा प्रमुखाला भेटावे. असं करणार नाही त्याचा संसार दैन्यवाणा होईल. गावामध्ये ग्रामअधिपती थोर आहे, त्याच्यापेक्षा देशाधिपती थोर आहे. देशाधिपतीहून द्रुपती म्हणजे राजा थोर जाणावा. राष्ट्राचा प्रभू तो राजा, मोठ्या राष्ट्राचा प्रमुख तो महाराजा, महाराजाचाही राजा तो राजा चक्रवर्ती. एक नरपती, एक गजपती, एक हयपती, एक भूपती, सगळ्यांमध्ये चक्रवर्ती श्रेष्ठ राजा असे अनेक आहेत. त्यामध्ये निर्माण करणारा ब्रह्मा आहे. त्या ब्रह्माचाही निर्माता कोण आहे? ब्रह्मा, विष्णू आणि हर. त्याचा निर्माता जो आहे तो थोर आहे, तोच परमेश्वर आहे असं नाना प्रयत्नांनी जाणावं. देव माहिती नसेल तर यमयातना चुकणार नाही. ब्रह्मांड नायक ओळखता येत नाही हे बरे नव्हे. ज्याने संसारामध्ये आणले, सगळे ब्रह्मांड निर्माण केले, त्याला ओळखले नाही तो पापी. म्हणून देव ओळखावा, जन्माचे सार्थक करावे. समजत नसेल तर सत्संग धरावा म्हणजे समजेल. याप्रमाणे देवाचा शोध समर्थ रामदास स्वामी घेत आहेत. पुढील भागात ऐकूया पुढील कथा. जय जय रघुवीर समर्थ.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वैदिक कर्माच्या जोडीला भगवंताचं नाम घ्यावं. श्रोते हो, गायत्री पुरश्चरण झाल्यावर वैदिक ब्रह्मवृंदासमोर झालेलं असं हे प्रवचन आहे. लक्ष देऊन आपण ऐकावं. तुम्ही वेदविद्या जाणणारे सर्वजण मोठे ज्ञानी, भाग्यवान आणि पूज्य आहात. इतकी वर्षे वेदविद्या तुम्ही जतन करून ठेवली हे तुमचे फार मोठे उपकार आहेत. तुमची योग्यता खरोखर मोठी आहे. त्याच्या उलट माझी स्थिती आहे. मी एक अज्ञ मनुष्य आहे. मला वेदविद्येचा गंध नाही, ग्रंथांचं ज्ञान नाही. मी रामरायाचा एक दीन दास आहे. त्याच्या नामावर माझं प्रेम आहे. माझं म्हणणं आपण प्रेमानं ऐकून घ्यावं. वेदांनी गायत्री अत्यंत पूज्य मानलेली आहे, हे बरोबरच आहे. कारण गायत्रीच्या उपासनेमध्ये विलक्षण सामर्थ्य साठवलेलं आहे. गायत्रीची उपासना करणाऱ्या माणसाच्या अंगी खरं वैराग्य आणि पावित्र्य असावं लागतं. पूर्वीचे ऋषी जनपदापासून दूर अशा अरण्यामध्ये आश्रम बांधून राहत असत. कंदमुळं हा त्यांचा आहार असे. इंद्रिय संयम हा त्यांचा मुख्य आचार असे. सत्य हेच त्यांच्या वाणीचं भूषण असे. काम, क्रोध आणि लोभ जिंकलेले विरागी ऋषी ही गायत्रीची उपासना करायला खरी योग्य माणसं होती. परंतु आता काळ पालटलेला आहे. ज्या प्रकारचं जीवन ऋषी लोक जगत असत त्यापैकी आपल्याजवळ आता काहीच शिल्लक उरलेलं नाही. ऋषींचं राहणं, खाणं, पिणं, इंद्रिय संयम

0: सत्यनिष्ठा यापैकी आपल्याजवळ काय शिल्लक उरलं आहे? त्या काळी ऋषींनी पर्जन्य सूक्त म्हटलं की पाऊस पडत असे, आणि तेच सूक्त आज म्हटलं तर साधा वारा देखील सुटत नाही. ऋषींच्या अंगी तपश्चर्याचं सामर्थ्य होतं, म्हणून त्यांच्या आशीर्वादाला जशी किंमत होती तशी त्यांच्या शापाला देखील होती. जीवनाबद्दल पूर्वी असणारी निष्ठा आज बदलली आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की वैदिक कर्मावरची श्रद्धा लोकांमध्ये पूर्ववत राहिलेली नाही, आणि वैदिक कर्म यथासांग घडणं कठीण होऊन बसलं आहे. अशा स्थितीत आपल्याला शक्य आहे तितकं वैदिक कर्म करावं, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्याच्यावरती पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचं नाम घ्यावं. सध्याच्या परिस्थितीत संयमाची बंधनं सुटत चालली, म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या असं सांगितलं. नाम हे आगंतुक नाही. आदि नारायणानं वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला ते नाम आहे. म्हणून आपणा सर्वांना माझी अशी विनंती आहे की आपण नाम घेत जावं. किंबहुना आपण नाम घेतलं तरच वेदांचा खरा अर्थ कळेल अशी माझी खात्री आहे. वैदिक कर्मांना आहारा विहाराची बंधनं आहेत, भगवंताच्या नामाला ती बंधनं नाहीत. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमाच्या 12व्या भागात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. श्रोते हो, प्रसिद्ध जनकवी पी सावाराम त्यांच्या विविध गीतांचा मागोवा घेत आहोत चिरंतन गाणी या कार्यक्रमात. पी सावाराम यांनी लिहिलेल्या काही चित्रपट गीतांचा आस्वाद आपण घेत आहोत चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया 1965 या वर्षी प्रदर्शित झालेल्या लक्ष्मी आली घरा या चित्रपटातील पी सावाराम यांनी लिहिलेल्या एका प्रसन्न भूपाळीने. झुंजुमुंजू झाल्यावर सूर्यनारायणाच्या आगमनार्थ पूर्व दिशेचे द्वार उघडून भूमिपाल धरतीच्या पूजनासाठी निघाला आहे. सुवासिनी साडा शिंपण करून धरतीला सजवित आहेत, त्यामुळे वसुंधरेचे हास्य झळकत आहे. सूर्याच्या आगमनाने गंगेवर तेजाचा पाऊस झिमझिमतो आहे. झाडांच्या पानांवर मोत्यांचे दवबिंदू लखलखत आहेत, म्हणजेच उजाडले आहे. या गाण्यात पी सावाराम यांनी पहाटेच्या प्रहराचे हे सुंदर वर्णन केले आहे. ऐकूया तर हे द्वंद्वगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर यांचे.

मंडळी, ती आपल्या प्रियाला पूर्णपणे ओळखू लागली आहे, इतकी की ती केवळ नजरेने आपल्या दिलवराच्या मनातलं सहज ओळखू लागली आहे. तवनयनांची या नयनांनी, तवनयनांची या नयनांनी धरली हळवी प्रीत शिकवणी, नजरेच्या त्या मुळाक्षरांनी कशी लाजाया नकळत शिकले, हेच नेमके असेल पुसले, ओळखले मी ओळखले तुझ्या दिलवरा मनातले. ऐकूया मायेचा पाझर या 1952 या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील हे एक गीत. मायेचा पाझर या चित्रपटाची पटकथा आणि संवाद दिनकर पाटील यांचे होते आणि दिग्दर्शन होते माधव शिंदे यांचे. या चित्रपटातील सर्व गाणी पी सावाराम यांनी लिहिली होती, तर संगीत होते वसंत प्रभू यांचे, आवाज लता मंगेशकर यांचा.

रसिक हो, पी सावराम यांची लावणीसुद्धा किती अर्थबोध असते, किती नादमधुर असते याची प्रचिती देणाऱ्या दोन लावण्या लागोपाठ ऐकूया. ही पहिली लावणी गायली आहे उषा मंगेशकर आणि आशा भोसले या दोन लावणी सम्राज्ञी यांनी. लिहिली आहे अर्थात पी सावराम यांनी आणि संगीत राम कदम यांचे. 1964 आलेल्या सुंदरा मनामध्ये भरली या चित्रपटातील ऐकूया ही लावणी.

उषा मंगेशकर, आशा भोसले, पी सावराम आणि रामकदम या चौकडीची अजून एक सुंदर कवितेची लावणी ऐकूया. चित्रपट 1968 याच वर्षी प्रदर्शित झालेला छंदप्रीतीचा. बकुळ फुलांचे घुंगूर बांधून, बकुळ फुलांचे घुंगूर बांधून प्रीत सुगंधा करीते नर्तन, नाद मधुरया झंकारातून भावमनीचा तुला मिळे, वसंत जेथे तेथे सुमने, सुमनांपरी ही दोन मने, दोन मनांतून प्रीत दरवळे, रंग एकपरी गंध वेगळे, दोन मनांतून प्रीत दरवळे.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी। आज आपण ऐकत आहोत जनकवी पी सावाराम यांची गाणी। आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी। मंडळी, यापुढील गीतामधील पी सावाराम यांच्या सहज सुंदर अशा शब्दकलेला अप्रतिम स्वरचा आज चढवला आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी। या गीतातून दीपावलीचा आणि एकूणच आनंदी माहोल नजरेसमोर येतो। आपल्या संसारावर आलेला संकटरूपी वनवास संपून आता भाग्याचे दिवस आले, प्रीतीचा दिवाळ सण आला असल्याचा आनंद अभिनेत्री अनुपमा यांनी आपल्या सुंदर अभिनयाने दर्शविले आहे या गाण्यात। 1968 या वर्षी प्रदर्शित झालेल्या धर्मकन्या या चित्रपटातील हे मनस्वी गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात।

श्रोते हो, आता ऐकूया एक बालगीत, एक साक्षरगीत. शिशुवर्गातील विद्यार्थ्यांना अंकगणिताच्या 1, 2, 3, 4 या आकड्यांची ओळख करून देत आहेत अभिनेत्री रत्ना या गाण्यातून. 1969 सालच्या नांदायला जाते या चित्रपटाचे नायक होते अरुण सरनाईक. दिग्दर्शक होते यशवंत पेठकर आणि या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते हे सर्व काही होते पी सावाराम यांचे. आणि हो, या चित्रपटाची निर्मिती पण होती पी सावाराम यांचीच बरं का. आशा भोसले यांनी गायलेले हे साक्षरगीत ऐकूया, संगीत वसंत प्रभू यांचं.

मंडळी, यापुढे ऐकूया शास्त्रीय रागावर आधारित एक सुमधुर गीत. आवाज आहे पंडित वसंतराव देशपांडे आणि भारती मराठे यांचा. कथा निर्मिती दिग्दर्शन माधव भोईटे यांचे, तर संवाद शंकर पाटील यांचे. गीतकार संगीतकार पी सावाराम आणि राम कदम. चित्रपट 1968 चा छंद.

श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया मालकंस रागातील एक अप्रतिम अशा एका क्लासिकल गीताने. हे गाणे पूर्वी अनेकदा रेडिओवर लागत असे. आपल्या सर्वांचे आवडते परिचित असे हे पी सावराम यांचे गीत गायले आहे आशा भोसले यांनी. संगीत राम कदम यांचे आणि चित्रपट छंद प्रीतीचा. या गाण्यात आशा भोसले यांच्या आवाजासह या गाण्यातील दोन कडव्यांच्या मधील सतार गाण्याची शोभा वाढवते. मूर्तिमंत भगवंत भेटला दे कंठ कोकिळे मला.

आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर, दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेत्याची म्हणजे देवानंदची सुरू करणार आहोत. तसे हे तिघही जवळपास समकालीन आणि मुख्य म्हणजे सुरुवात थोडीफार मागेपुढे झाली असेल प्रत्येकाची, पण एकाच वेळेस म्हणजे साधारणतः 1952-53 पासून ते जवळजवळ 66-67-70 पर्यंत तिघही एकत्रपणे हिंदी सिनेमावर अधिराज्य करत होते. तेव्हा सुरू करूया कालाय तस्मै नमः, कहाणी सदाबहार अभिनेता देवानंद. न्याय शर्मा निर्मित आणि चेतनानंद दिग्दर्शित सिनेमा किनारे किनारे, ज्यात देवानंद मीनाकुमारी स्वतः चेतनानंद पण होते. मन्नाडे तर हे गाणं बऱ्यापैकी गाजलेलं आहे.

सिनेमाचा ॲव्हरेजच होता. देवानंद मधुबाला, संगीत मदन मोहन, दिग्दर्शन राज ऋषी यांचा शराबी. गाणे तसे ठीकठाक होते. कभी ना कभी

दुनिया के वीरान में खाली जाम लिए।

अमरजीत निर्मित आणि दिग्दर्शित सिनेमा होता तीन देविया. पण बऱ्याच तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की अमरजीतचं नुसतं नावच होतं, सिनेमा पूर्ण देवानंदीच दिग्दर्शित केला होता. खाम हो तू या कोई हकीकत,

संगीत एस डी बर्मनचं, त्या सर्वच गाणी एकदम लोकप्रिय. किशोर कुमारांची गाणी पण होती या सिनेमात. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या देवानंदचं नाव देव, सिम्मीचं नाव सिम्मी, नंदाचं नाव नंदा, जोहरचं नाव जोहर. यात लता किशोरचं एक छानसं युगलगीत आहे. लिखा है तेरी आंखों में किसी का फसाना,

काळ सतत बदलत असतो. ब्लॅक अँड व्हाईट सिनेमाचं युग संपत आलं होतं, बरेच सिनेमे रंगीत होत होते, अर्थात बजेट वाढणार, पण तुम्ही प्रेक्षकांना नवीन आणि वेगळं काहीतरी देऊ शकता ही एक आशा. देवानंदच्या करिअरचा महत्त्वाचा टप्पा आणि नवकेतनचा पहिला रंगीत सिनेमा गाईड हमदोनो जर्मनीच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात दाखवला गेला. प्रतिसाद पण उत्तम होता, त्यामुळे देवानंद याला एखादा आंतरराष्ट्रीय सिनेमा करावा असा विचार येत होता. त्याची भेट झाली पर्ल बक्षी, ज्यांना त्यांच्या गुड अर्थ पुरस्काराकरता नोबेल पारितोषिक मिळालं होतं. आणि दोघांनी मिळून एखादं जॉईंट व्हेंचर करावं एखादा अमेरिकन निर्मात्याला सोबत घेऊन असं ठरलं. तेव्हा देवानंदच्या डोक्यात आर के नारायण यांचा गाईड पुस्तकावर सिनेमा करायचे विचार होते. त्यांनी तसे पार्टनरला समजावून सांगितले आणि ते पण तयार झाले. गाईड सिनेमा एकाच वेळेस इंग्रजी आणि हिंदीत करायचं ठरलं होतं. प्रथम इंग्रजी होईल आणि त्यानंतर लगेचच हिंदीत त्याचं शूटिंग होईल, म्हणजे प्रत्येक शॉटला, असं आधी ठरलं होतं. इंग्रजी सिनेमाचे डायरेक्टर होते टॅड डेव्हिड आणि हिंदीकरता प्रथम विजयानंद नाव होतं, त्यांनी नकार दिला. मग राज घोसला यांना विचारलं तेव्हा वैदारामांनी नकार दिला. मग चेतनानंद यांचं ठरलं, पण लगेच चेतनानंद यांना भारत सरकारकडून पत्र मिळालं की हकीकतच शूटिंग करायचं असेल तर लडाखला लगेच या, कारण नंतर खूप बर्फ पडत असो त्यामुळे नंतर शक्य होणार नाही. मग परत विजयानंदशी बोलणं झालं. विजयानंदनी सांगितलं की टॅड डेव्हिडला पहिल्यांदा त्याच्या मनाप्रमाणे इंग्रजी सिनेमा बनवू दे, त्याच्यानंतर मी माझ्या मनाप्रमाणे स्क्रिप्ट लिहून हिंदी गाईड बनवेल. आणि शेवटी तेच फायनल करावं लागलं. नवकेतन सिनेमा म्हणजे सचिन देवबर्मन नक्कीच होते, पण सचिन देवबर्मन यांना हार्ट अटॅक आला त्यामुळे काम थोडंसं लांबलं. पण देवानंद आणि विजयानंद एवढे पक्के होते मनाशी की कितीही वेळ लागला तरी हा सिनेमा सचिन देवबर्मनच करणार.

या सिनेमाचं अजून एक वैशिष्ट्य होतं की या दोन गाणी लागोपाठ होती, सैया बेईमान मुसे छल किए जाए आणि कॅसे काय हो गया. आधी या चित्रपटाची गाणी हसरत जयपुरी लिहिणार होती, पण त्यांनी या कथेबद्दल एकदा असं काही वक्तव्य केलं की देवन आणि विजयानंद यांनी त्याची सुट्टी करून टाकली आणि त्याच्या आधी शैलेंद्रला आणलं. सर्वात गाजलेलं गाणं दिन ढल जाए हे गाणं आधी या सिनेमात नव्हतं, त्याच्याऐवजी एक दुसरंच गाणं होतं. ते गाणं साधारणतः असं होतं, हम्मे थी न कोई बात याद न तुमको आ सके, तुमने हमको भुला दिया हम तुमको भुला न सके. हे हाफिज जलंधरी या पाकिस्तानी गीतकाराचं गाणं होतं. गाणं रेकॉर्ड पण झालं, पण देवानंद आणि विजयानंद यांना ते फार आवडलं नाही आणि त्यांनी तसं एस डी बर्मनला सांगितलं. पण मग शेवटी एस डी बर्मनी एक वेगळी चाल लिहिली आणि त्याच्यावर शैलेंद्रने मग गाणं लिहिलं, दिन ढल जाए रात न जाए. स्क्रीन प्ले, डायलॉग, डायरेक्शन आणि एडिटिंग सर्वच विजयानंदचं होतं. संवाद तर इतके अप्रतिम होते, म्हणजे श्लेष अलंकार जर तुम्ही ऐकला असेल तर सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे गाईड. जब मतलब से प्यार हो जाता है तो प्यार में मतलब नहीं रहता. जब इंसान अपनी तकदीर को कोसता है तो उसकी तकदीर भी उसे कोसती है. गाईड पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. सिनेमाला सुरुवातीला प्रतिसाद थंड होता, पण नंतर उदंड. त्यावर्षी फिल्मफेअरमध्ये गाईडला एकूण 9 नॉमिनेशन मिळाले आणि तब्बल 7 अवॉर्ड्स मिळाले. बेस्ट फिल्म, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट ॲक्टर, बेस्ट ॲक्ट्रेस, बेस्ट स्टोरी, बेस्ट डायलॉग, बेस्ट सिनेमॅटोग्राफी. फक्त जे दोन पुरस्कार मिळाले नाहीत ते म्हणजे बेस्ट म्युझिक डायरेक्टर आणि बेस्ट प्लेबॅक सिंगर. हे दोन पुरस्कार त्यावर्षी सुरज सिनेमा मिळाला शंकर दीक्षितला, आणि रफीला ते अवॉर्ड मिळाला होता त्या बारफुल बरसाव करता.

0: नरगिस, वैजंतीमाला, मधुबाला, मीना कुमारी, निम्मी, कामिनी कौशल व सायरा बानू यांच्यात काय साम्य असेल? प्रश्न थोडासा किचकट आहे, उत्तर मीच सांगतो. या सर्व अभिनेत्रींनी देवानंद राजकपूर, दिलीप कुमार यांच्यावर नायिका म्हणून काम केलं आहे. साधारण 52-53 नंतर ते अगदी 65-68 हे सर्वात मोठे आणि सर्वात लोकप्रिय अभिनेते होते. देवानंद सायराबानू यांचा सिनेमा म्हणजे प्यार मोहब्बत, निर्माता दिग्दर्शक शंकर मुखर्जी, संगीत शंकर जॅक्सन. हा सिनेमा साधारण जंगली नंतर तर असावा, कारण जंगलीमध्ये याहूची जी आरोळी होती प्रयागराज यांची होती, त्याच प्रयागराज यांनी या सिनेमातसुद्धा हुर रे हू असा आवाज काढला आहे या गाण्यात. प्यार मोहब्बत के सिवा ये जिंदगी क्या जिंदगी.
1: चारों तरफ पानी ही पानी, मगर पीने के लिए एक बूंद भी नहीं.
2: भगवान पर भरोसा रखो.
1: मैं नहीं मानती तुम्हारे भगवान को.
2: लेकिन मैं मानता हूँ.
1: मुझे क्या, मैं तो आपसे, आपके भगवान से और जिंदगी से तंग आ चुकी हूँ. इस तरह तड़प तड़प कर जिंदा रहने से तो अच्छा है कि डूब कर मर जाओ.
2: ये क्या कर रही हो?
1: छोड़ दो मुझे, मुझे मरने दो, छोड़ दो. छोड़ दो मुझे, मैं कहती हूँ छोड़ दो मुझे, छोड़ दो.

कथा लेखक ए के नारायण हे विजयांशी गप्पा मारताना सांगायला लागले की पोलीस एका गुन्हेगाराचा शोध घेत होते आणि त्यांनी कोर्टात केस पण उभी केली. परंतु कोर्टात केस उभी झाली तेव्हा असं कळलं की हा माणूस अस्तित्वातच नाही आहे. या एवढ्या वाक्यावरून विजयानंदला विचार करू लागला आणि त्याला ज्युएल थीपची कथा सुचली. तो सिनेमा पहिला जेव्हा विचार करतो आपण की अमर आणि विजय यातला एक अमर अस्तित्वातच नसतो, संपूर्णपणे काल्पनिक कॅरेक्टर जेव्हा उभं करायचं ठरलं तेव्हा खूपच प्रसिद्ध खलनायक कामाचा नाही, कारण त्यांनी लोकांची उत्कंठा कमी झाली असती. त्यामुळे प्रथम राजकुमारचा विचार झाला. राजकुमार उभ्यात जास्त वेळ घ्यायला लागला, कारण म्हणजे राजकुमारच्या करिअरच्या सुरुवातीला तो एका मर्डरच्या केसमध्ये अडकला होता आणि त्यातून त्याला वाचवण्याकरता चेतनानंद यांनी खूप मदत केली. त्यामुळे त्याचे आणि आनंद बंधूचे संबंध खूप चांगले होते. तरीसुद्धा त्याचा वेळ घेण्याची वृत्ती बघून त्याच्या नावावर फुली मारण्यात आली. मग अशोक कुमार यांच्याशी बोलणं झालं आणि नंतर वैजयंती मालाशी. ये दिल ना होता बेचारा कदम

0: हिगाणं कसारा घाटाजवळ लतीफवाडी या लहानशा गावात चित्रित करण्यात आलं होतं. खरं म्हणजे हे गाणं सचिंद्र बर्मन यांनी बहारे फिर भी आएगी या गुरुदत्तच्या सिनेमाकरता केलं होतं आणि ते रफीच्या अगोदर रेकॉर्ड पण केलं होतं. पण नंतर सचिनदेव आजारी पडले आणि गुरुदत्तला नेहमीसारखी घाई होती, त्यामुळे त्यांनी उपनेरकडे गेले, त्यामुळे हे गाणं तसंच बाजूला पडलं. पण जेव्हा ज्वेल थीफचे काम सुरू झालं तेव्हा सचिनदेवांनी हेच गाणं किशोर कुमारच्या आवाजात वेगळ्या सैन्यांनी रेकॉर्ड केलं. रफी आणि लता यांच्यातला वाद 3-4 वर्ष चालू होता, त्यामुळे बरीचशी गाणी आशा भोसले व सुमन कल्याणपूर यांना मिळाली.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात.

भावार्थ दासबौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 73, दशक 5, समास 10, सिद्धाची लक्षणे। जय जय रघुवीर समर्थ। मुख्य देव कोणता, भक्ताचे लक्षण काय, असत्य सोडून सत्याची ओळख कशी पटवावी, आपल्या देवाला ओळखावे मग मी कोण हे पहावे, मी पण त्यागून परब्रह्म रूप भरून राहावे, बंधनाचा संशय तोडावा, मोक्षाचा निश्चय करावा, सृष्टीची उभारणी व संहार कसा झाला याच्यासह भूतांचा अन्वयार्थ लावावा, पूर्वपक्षात सिद्धांत मांडून प्रकृतीचा अंत पहावा, मग निवांतपणे देवाचा निश्चय करावा, देहाच्या योगामुळे निर्माण झालेला संशय समाधानाचा क्षय करतो, त्यामुळे आत्मतत्वाचा निश्चय नाहीसा होऊ देऊ नये। सिद्ध असल्यास आत्मज्ञान तर संदेहामुळे देहाभिमान वाढतो, त्यामुळे आत्मनिश्चयाद्वारे समाधान राखावे। देहबुद्धी आठवली की विवेकावरील विश्वास उडतो, त्यामुळे आत्मबुद्धी सुदृढ करावी। आत्मबुद्धीचा निश्चय म्हणजेच मोक्षश्रीची स्थिती हे विसरू नये। निश्चयाचे असे लक्षण सांगितले असले तरी ते सत्संगाशिवाय समजत नाही। संतांना शरण गेल्यावर संशय नाहीसे होतात। आता सिद्धांची लक्षणे ऐका। ज्याला कोणताही संदेह नाही त्याला सिद्ध असे म्हणतात। सिद्ध स्वरूपी देह असेल तर संदेह निर्माण होत नाही। देहाच्या संबंधामुळे विविध दोष निर्माण होतात। देहातीताची लक्षणे किती म्हणून सांगावी? जे डोळ्यांनी पाहता येत नाही त्याची लक्षणे कशी सांगावी? निर्मळ वस्तू सिद्धच असते, त्याला कोणती लक्षणे? लक्षणे म्हणजे केवळ गुण, पण परब्रह्म वस्तू ही मुळातच निर्गुण आहे, त्यामुळे तेच सिद्धांचे लक्षण असं म्हणता येईल। तरीसुद्धा ज्ञानदशकामध्ये सांगितले म्हणून येथे माझे वक्तृत्व संपवतो। त्यात कमी जास्त असेल तर श्रोत्यांनी क्षमा करावी। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धलक्षणनाम समासदशम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 6, समास 1, देवशोधन नाम दशक। जय जय रघुवीर समर्थ। जय श्रीराम। चित्त शुद्ध करावे, बोलले ते नीट ऐकावे, सावध होऊन क्षणभर बसावे। कुठल्या तरी गावामध्ये किंवा देशांमध्ये आपल्याला राहावे लागते, पण तिथल्या प्रभूशी भेटले नाही तर आपल्याला सुख कसे मिळेल? म्हणून ज्याला जिथे राहायचं तिथे त्या प्रभूची भेट घेणे म्हणजे त्यात सगळे मिळेल। प्रभूची भेट घेतली नाही तर मान्यता कशी मिळेल? आपले महत्त्व गेले तर उपयोग होणार नाही। म्हणून राजापासून रंक, कोणीतरी एक किंवा अनेक यांना भेटणे हा विवेक आहे हे विवेकी लोक जाणतात। त्याला न भेटता त्याच्या नगरामध्ये राहिले तर त्याला धरून चोरी न करतासुद्धा तुम्हाला चोरीचा आळ येईल। म्हणून जो शहाणा आहे त्यांनी प्रभूला किंवा प्रमुखाला भेटावे। असं करणार नाही त्याचा संसार दैन्यवाणा होईल। गावामध्ये ग्राम अधिपती थोर आहे, त्याच्यापेक्षा देशाधिपती थोर आहे। देशाधिपतीहून द्रुपती म्हणजे राजा थोर जाणावा। राष्ट्राचा प्रभू तो राजा, मोठ्या राष्ट्राचा प्रमुख तो महाराजा, महाराजाचाही राजा तो राजा चक्रवर्ती। एक नरपती, एक गजपती, एक हयपती, एक भूपती, सगळ्यांमध्ये चक्रवर्ती श्रेष्ठ राजा असे अनेक आहेत। त्यामध्ये निर्माण करणारा ब्रह्मा आहे। त्या ब्रह्माचाही निर्माता कोण आहे? ब्रह्मा, विष्णू आणि हर। त्याचा निर्माता जो आहे तो थोर आहे, तोच परमेश्वर आहे असं नाना प्रयत्नांनी जाणावं। देव माहिती नसेल तर यमयातना चुकणार नाही। ब्रह्मांड नायक ओळखता येत नाही हे बरे नव्हे। ज्याने संसारामध्ये आणले, सगळे ब्रह्मांड निर्माण केले, त्याला ओळखले नाही तो पापी। म्हणून देव ओळखावा, जन्माचे सार्थक करावे। समजत नसेल तर सत्संग धरावा म्हणजे समजेल। याप्रमाणे देवाचा शोध समर्थ रामदास स्वामी घेत आहेत। पुढील भागात ऐकूया पुढील कथा। जय

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वैदिक कर्माच्या जोडीला भगवंताचं नाम घ्यावं. श्रोते हो, गायत्री पुरश्चरण झाल्यावर वैदिक ब्रह्मवृंदासमोर झालेलं असं हे प्रवचन आहे. लक्ष देऊन आपण ऐकावं. तुम्ही वेदविद्या जाणणारे सर्वजण मोठे ज्ञानी, भाग्यवान आणि पूज्य आहात. इतकी वर्षे वेदविद्या तुम्ही जतन करून ठेवली हे तुमचे फार मोठे उपकार आहेत. तुमची योग्यता खरोखर मोठी आहे. त्याच्या उलट माझी स्थिती आहे. मी एक अज्ञ मनुष्य आहे. मला वेदविद्येचा गंध नाही, ग्रंथांचं ज्ञान नाही. मी रामरायाचा एक दीन दास आहे. त्याच्या नामावर माझं प्रेम आहे. माझं म्हणणं आपण प्रेमानं ऐकून घ्यावं. वेदांनी गायत्री अत्यंत पूज्य मानलेली आहे. हे बरोबरच आहे, कारण गायत्रीच्या उपासनेमध्ये विलक्षण सामर्थ्य साठवलेलं आहे. गायत्रीची उपासना करणाऱ्या माणसाच्या अंगी खरं वैराग्य आणि पावित्र्य असावं लागतं. पूर्वीचे ऋषी जनपदापासून दूर अशा अरण्यामध्ये आश्रम बांधून राहत असत. कंदमुळं हा त्यांचा आहार असे. इंद्रिय संयम हा त्यांचा मुख्य आचार असे. सत्य हेच त्यांच्या वाणीचं भूषण असे. काम, क्रोध आणि लोभ जिंकलेले विरागी ऋषी ही गायत्रीची उपासना करायला खरी योग्य माणसं होती. परंतु आता

0: ऋषींच्या अंगी तपश्चर्याचं सामर्थ्य होतं, म्हणून त्यांच्या आशीर्वादाला जशी किंमत होती तशी त्यांच्या शापाला देखील होती. जीवनाबद्दल पूर्वी असणारी निष्ठा आज बदलली आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की वैदिक कर्मावरची श्रद्धा लोकांमध्ये पूर्ववत राहिलेली नाही आणि वैदिक कर्म यथासांग घडणं कठीण होऊन बसलंय. अशा स्थितीत आपल्याला शक्य आहे तितकं वैदिक कर्म करावं, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्याच्यावरती पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचं नाम घ्यावं. सध्याच्या परिस्थितीत संयमाची बंधनं सुटत चालली, म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या असं सांगितलं. नाम हे आगंतुक नाही. आदि नारायणानं वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला ते नाम आहे. म्हणून आपणा सर्वांना माझी अशी विनंती आहे की आपण नाम घेत जावं. किंबहुना आपण नाम घेतलं तरच वेदांचा खरा अर्थ कळेल अशी माझी खात्री आहे. वैदिक कर्मांना आहाराविहाराची बंधनं आहेत, भगवंताच्या नामाला ती बंधनं नाहीत. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमाच्या 12व्या भागात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. श्रोते हो, प्रसिद्ध जनकवी पी सावाराम त्यांच्या विविध गीतांचा मागोवा घेत आहोत चिरंतन गाणी या कार्यक्रमात. पी सावाराम यांनी लिहिलेल्या काही चित्रपट गीतांचा आस्वाद आपण घेत आहोत चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया 1965 या वर्षी प्रदर्शित झालेल्या लक्ष्मी आली घरा या चित्रपटातील पी सावाराम यांनी लिहिलेल्या एका प्रसन्न भूपाळीने. झुंजुमुंजू झाल्यावर सूर्यनारायणाच्या आगमनार्थ पूर्व दिशेचे द्वार उघडून भूमिपाल धरतीच्या पूजनासाठी निघाला आहे. सुवासिनी साडा शिंपण करून धरतीला सजवित आहेत, त्यामुळे वसुंधरेचे हास्य झळकत आहे. सूर्याच्या आगमनाने गंगेवर तेजाचा पाऊस झिमझिमतो आहे. झाडांच्या पानांवर मोत्यांचे दवबिंदू लखलखत आहेत, म्हणजेच उजाडले आहे. या गाण्यात पी सावाराम यांनी पहाटेच्या प्रहराचे हे सुंदर वर्णन केले आहे. ऐकूया तर हे द्वंद्वगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर यांचे.

मंडळी ती आपल्या प्रियाला पूर्णपणे ओळखू लागली आहे, इतकी की ती केवळ नजरेने आपल्या दिलवराच्या मनातलं सहज ओळखू लागली आहे. तवनयनांची या नयनांनी, तवनयनांची या नयनांनी धरली हळवी प्रीत शिकवणी, नजरेच्या त्या मुळाक्षरांनी कशी लाजाया नकळत शिकले, हेच नेमके असेल पुसले, ओळखले मी ओळखले तुझ्या दिलवरा मनातले. ऐकूया मायेचा पाझर या 1952 या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील हे एक गीत. मायेचा पाझर या चित्रपटाची पटकथा आणि संवाद दिनकर पाटील यांचे होते आणि दिग्दर्शन होते माधव शिंदे यांचे. या चित्रपटातील सर्व गाणी पी सावाराम यांनी लिहिली होती, तर संगीत होते वसंत प्रभू यांचे, आवाज लता मंगेशकर यांचा.

रसिक हो, पी सावराम यांची लावणीसुद्धा किती अर्थबोध असते, किती नादमधुर असते याची प्रचिती देणाऱ्या दोन लावण्या लागोपाठ ऐकूया. ही पहिली लावणी गायली आहे उषा मंगेशकर आणि आशा भोसले या दोन लावणी सम्राज्ञी यांनी. लिहिली आहे अर्थात पी सावराम यांनी आणि संगीत राम कदम यांचे. 1964 आलेल्या सुंदरा मनामध्ये भरली या चित्रपटातील ऐकूया ही लावणी.

उषा मंगेशकर, आशा भोसले, पी सावराम आणि रामकदम याच चौकडीची अजून एक सुंदर कवितेची लावणी ऐकूया. चित्रपट 1968 याच वर्षी प्रदर्शित झालेला छंदप्रीतीचा. बकुळ फुलांचे घुंगुर बांधून, बकुळ फुलांचे घुंगुर बांधून प्रीत सुगंधा करीते नर्तन, नादमधुरया झंकारातून भावमनीचा तुला मिळे, वसंत जेथे तेथे सुमने, सुमनांपरी ही दोन मने, दोन मनांतून प्रीत दरवळे, रंग एकपरी गंध वेगळे, दोन मनांतून प्रीत दरवळे.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आज आपण ऐकत आहोत जनकवी पी सावाराम यांची गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. मंडळी, यापुढील गीतामधील पी सावाराम यांच्या सहज सुंदर अशा शब्दकलेला अप्रतिम स्वरचा आज चढवला आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. या गीतातून दीपावलीचा आणि एकूणच आनंदी माहोल नजरेसमोर येतो. आपल्या संसारावर आलेला संकटरूपी वनवास संपून आता भाग्याचे दिवस आले, प्रीतीचा दिवाळ सण आला असल्याचा आनंद अभिनेत्री अनुपमा यांनी आपल्या सुंदर अभिनयाने दर्शविले आहे या गाण्यात. 1968 या वर्षी प्रदर्शित झालेल्या धर्मकन्या या चित्रपटातील हे मनस्वी गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

श्रोते हो, आता ऐकूया एक बालगीत, एक साक्षरगीत. शिशुवर्गातील विद्यार्थ्यांना अंकगणिताच्या 1, 2, 3, 4 या आकड्यांची ओळख करून देत आहेत अभिनेत्री रत्ना या गाण्यातून. 1969 सालच्या नांदायला जाते या चित्रपटाचे नायक होते अरुण सरनाईक. दिग्दर्शक होते यशवंत पेठकर आणि या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते हे सर्व काही होते पी सावाराम यांचे. आणि हो, या चित्रपटाची निर्मिती पण होती पी सावाराम यांचीच बरं का. आशा भोसले यांनी गायलेले हे साक्षरगीत ऐकूया, संगीत वसंत प्रभू यांचं.

मंडळी, यापुढे ऐकूया शास्त्रीय रागावर आधारित एक सुमधुर गीत. आवाज आहे पंडित वसंतराव देशपांडे आणि भारती मराठे यांचा. कथा निर्मिती दिग्दर्शन माधव भोईटे यांचे, तर संवाद शंकर पाटील यांचे. गीतकार संगीतकार पी सावाराम आणि राम कदम. चित्रपट 1968 चा छंद.

श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया मालकंस रागातील एक अप्रतिम अशा एका क्लासिकल गीताने. हे गाणे पूर्वी अनेकदा रेडिओवर लागत असे. आपल्या सर्वांचे आवडते परिचित असे हे पी सावराम यांचे गीत गायले आहे आशा भोसले यांनी. संगीत राम कदम यांचे आणि चित्रपट छंद प्रीतीचा. या गाण्यात आशा भोसले यांच्या आवाजासह या गाण्यातील दोन कडव्यांच्या मधील सतार गाण्याची शोभा वाढवते. मूर्तिमंत भगवंत भेटला दे कंठ कोकिळे मला.

आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेत्याची म्हणजे देवानंदची सुरू करणार आहोत. तसे हे तिघही जवळपास समकालीन आणि मुख्य म्हणजे सुरुवात थोडीफार मागेपुढे झाली असेल प्रत्येकाची, पण एकाच वेळेस म्हणजे साधारणतः 1952-53 पासून ते जवळजवळ 66-67-70 तिघही एकत्रपणे हिंदी सिनेमावर अधिराज्य करत होते. तेव्हा सुरू करूया कालाय तस्मै नमः, कहाणी सदाबहार अभिनेता देवानंद. न्याय शर्मा निर्मित आणि चेतनानंद दिग्दर्शित सिनेमा किनारे किनारे, ज्या देवानंद मीनाकुमारी स्वतः चेतनानंद पण होते. मन्नाडे तर हे गाणं बऱ्यापैकी गाजलेलं आहे.

सिनेमाचा हा ॲव्हरेजच होता. देवानंद मधुबाला, संगीत मदन मोहन, दिग्दर्शन राज ऋषी यांचा शराबी. गाणे तसेच ठीकठाक होते. कभी ना कभी

हूँ दुनिया के वीरान में खाली जाम लिए बैठा हूँ कब

अमरजीत निर्मित आणि दिग्दर्शित सिनेमा होता तीन देविया. पण बऱ्याच तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अमरजीतचं नुसतं नावच होतं, सिनेमा पूर्ण देवानंदीच दिग्दर्शित केला होता. खाम हो तू या कोई हकीकत,

संगीत एस डी बर्मनचं, त्या सर्वच गाणी एकदम लोकप्रिय. किशोर कुमार यांची गाणी पण होती या सिनेमात. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या देवानंदचं नाव देव, सिम्मीचं नाव सिम्मी, नंदाचं नाव नंदा, जोहरचं नाव जोहर. यात लता किशोरचं एक छानसं युगलगीत आहे. लिखा है तेरी आंखों में किसी का फसाना,

काळ सतत बदलत असतो. ब्लॅक अँड व्हाईट सिनेमाचं युग संपत आलं होतं, बरेच सिनेमे रंगीत होत होते, अर्थात बजेट वाढणार, पण तुम्ही प्रेक्षकांना नवीन आणि वेगळं काहीतरी देऊ शकता ही एक आशा. देवानांच्या करिअरचा महत्त्वाचा टप्पा आणि नौकेतनचा पहिला रंगीत सिनेमा गाईड हम दोनों जर्मनीच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात दाखवला गेला. प्रेक्षक प्रतिसाद पण उत्तम होता, त्यामुळे देवानंद याला एखादा आंतरराष्ट्रीय सिनेमा करावा असा विचार येत होता. त्याची भेट झाली पर्ल बक्षी, ज्यांना त्यांच्या गुड अर्थ पुरस्काराकरता नोबेल पारितोषिक मिळालं होतं. आणि दोघांनी मिळून एखादं जॉईंट व्हेंचर करावं एखादा अमेरिकन निर्मात्याला सोबत घेऊन असं ठरलं. तेव्हा देवानंदच्या डोक्यात आर के नारायण यांचा गाईड पुस्तकावर सिनेमा करायचे विचार होते. त्यांनी तसे पार्टनरला समजावून सांगितले आणि ते पण तयार झाले. गाईड सिनेमा एकाच वेळेस इंग्रजी आणि हिंदीत करायचं ठरलं होतं. प्रथम इंग्रजी होईल आणि त्यानंतर लगेचच हिंदीत त्याचं शूटिंग होईल, म्हणजे प्रत्येक शॉटला, असं आधी ठरलं होतं. इंग्रजी सिनेमाचे डायरेक्टर होते टॅड डेव्हिड आणि हिंदीकरता प्रथम विजयानंदचं नाव होतं, त्यांनी नकार दिला. मग राज घोसला यांना विचारलं तेव्हा वैदारामांनी नकार दिला. मग चेतनानी यांचं ठरलं, पण लगेच चेतनानी यांना भारत सरकारकडून पत्र मिळालं की हकीकतच शूटिंग करायचं असेल तर लडाखला लगेच या, कारण नंतर खूप बर्फ पडत असो त्यामुळे नंतर शक्य होणार नाही. मग परत विजयानंदशी बोलणं झालं. विजयानंदनी सांगितलं की टॅड डेव्हिडला पहिल्यांदा त्याच्या मनाप्रमाणे इंग्रजी सिनेमा बनवू दे, त्याच्यानंतर मी माझ्या मनाप्रमाणे स्क्रिप्ट लिहून हिंदी गाईड बनवेल. आणि शेवटी तेच फायनल करावं लागलं. नौकेतनचा सिनेमा म्हणजे सचिन देवबर्मन नक्कीच होते, पण सचिन देवबर्मन यांना हार्टअटॅक आला त्यामुळे काम थोडंसं लांबलं. पण देवानंद आणि विजयानंद एवढे पक्के होते मनाशी की कितीही वेळ लागला तरी हा सिनेमा सचिन देवबर्मनच करणार

या सिनेमाचं अजून एक वैशिष्ट्य होतं की या दोन गाणी लागोपाठ होती, सैया बेईमान मुसे छल किया जाय आणि कॅसे काय हो गया. आधी या चित्रपटाची गाणी हसरत जयपुरी लिहिणार होती, पण त्यांनी या कथेबद्दल एकदा असं काही वक्तव्य केलं की देवन आणि विजयानंद यांनी त्याची सुट्टी करून टाकली आणि त्याच्या आधी शैलेंद्रला आणलं. सर्वात गाजलेलं गाणं दिन ढल जाय हे गाणं आधी या सिनेमात नव्हतं, त्याच्याऐवजी एक दुसरंच गाणं होतं. ते गाणं साधारणतः असं होतं, हम्मे थी न कोई बात याद न तुमको आ सके, तुमने हमको भुला दिया हम तुमको भुला न सके, हे हाफिज जलंधरी या पाकिस्तानी गीतकाराचं गाणं होतं. गाणं रेकॉर्ड पण झालं, पण देवानंद आणि विजयानंद यांना ते फार आवडलं नाही आणि त्यांनी तसं एस डी बर्मनला सांगितलं पण. मग शेवटी एस डी बर्मननी एक वेगळी चाल लिहिली आणि त्याच्यावर शैलेंद्रने मग गाणं लिहिलं, दिन ढल जाय रात न जाय. स्क्रीन प्ले, डायलॉग, डायरेक्शन आणि एडिटिंग सर्वच विजयानंदचं होतं. संवाद तर इतके अप्रतिम होते, म्हणजे श्लेष अलंकार जर तुम्ही ऐकला असेल तर त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे गाईड. जब मतलब से प्यार हो जाता है तो प्यार में मतलब नहीं रहता. जब इंसान अपनी तकदीर को कोसता है तो उसकी तकदीर भी उसे कोसती है. गाईड पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. सिनेमाला सुरुवातीला प्रतिसाद थंड होता, पण नंतर उदंड त्यावर्षी फिल्मफेअरमध्ये गाईडला एकूण 9 नॉमिनेशन मिळाले आणि तब्बल 7 अवॉर्ड्स मिळाले. बेस्ट फिल्म, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट ॲक्टर, बेस्ट ॲक्ट्रेस, बेस्ट स्टोरी, बेस्ट डायलॉग, बेस्ट सिनेमॅटोग्राफी. फक्त जी दोन पुरस्कार मिळाले नाहीत ते म्हणजे बेस्ट म्युझिक डायरेक्टर आणि बेस्ट प्लेबॅक सिंगर. हे दोन पुरस्कार त्यावर्षी सुरज सिनेमा मिळाले शंकर जयकिशनला आणि रफीला ते अवॉर्ड मिळाला होता त्या बारा फुल बरसाव करता.

0: नरगिस, वैजंतीमाला, मधुमाला, मीना कुमारी, निम्मी, कामिनी कौशल व सायरा बानू यांच्यात काय साम्य असेल? प्रश्न थोडासा किचकट आहे, उत्तर मीच सांगतो. या सर्व अभिनेत्रींनी देवानंद राजकपूर, दिलीप कुमार यांच्यावर नायिका म्हणून काम केलं आहे. साधारण 52-53 नंतर ते अगदी 65-68 पर्यंत हे सर्वात मोठे आणि सर्वात लोकप्रिय अभिनेते होते. देवानंद सायराबानू यांचा सिनेमा म्हणजे प्यार मोहब्बत, निर्माता दिग्दर्शक शंकर मुखर्जी, संगीत शंकर जॅक्सन. हा सिनेमा साधारण जंगली नंतरचा असावा, कारण जंगलीमध्ये याहूची जी आरोळी होती प्रयागराज यांची होती, त्याच प्रयागराज यांनी या सिनेमातसुद्धा हुर रे हू असा आवाज काढला आहे या गाण्यात. प्यार मोहब्बत के सिवा ये जिंदगी क्या जिंदगी.
1: चारों तरफ पानी ही पानी, मगर पीने के लिए एक बूंद भी नहीं.
2: भगवान पर भरोसा रखो.
1: मैं नहीं मानती तुम्हारे भगवान को.
2: लेकिन मैं मानता हूँ.
1: मुझे क्या, मैं तो आपसे, आपके भगवान से और जिंदगी से तंग आ चुकी हूँ. इस तरह तड़प तड़प कर जिंदा रहने से तो अच्छा है कि डूब कर मर जाओ.
2: ये क्या कर रही हो?
1: छोड़ दो मुझे, मुझे मरने दो, छोड़ दो, छोड़ दो मुझे, मैं कहती हूँ छोड़ दो मुझे, छोड़ दो.

कथालेखक ए के नारायण हे विजयानशी गप्पा मारताना सांगायला लागले की पोलीस एका गुन्हेगाराचा शोध घेत होते आणि त्यांनी कोर्टात केस पण उभी केली, परंतु कोर्टात केस उभी झाली तेव्हा असं कळलं की हा माणूस अस्तित्वातच नाही आहे. या एवढ्या वाक्यावरून विजयानला विचार करू लागला आणि त्याला ज्युएल थीपची कथा सुचली. तो सिनेमा पाहिल्यावर जेव्हा विचार करतो आपण की अमर आणि विजय यातला एक अमर अस्तित्वातच नसतो, संपूर्णपणे काल्पनिक कॅरेक्टर जेव्हा उभं करायचं ठरलं तेव्हा खूपच प्रसिद्ध खलनायक कामाचा नाही, कारण त्यांनी लोकांची उत्कंठा कमी झाली असती. त्यामुळे प्रथम राजकुमारचा विचार झाला. राजकुमार उगाच जास्त वेळ घ्यायला लागला, कारण म्हणजे राजकुमारच्या करिअरच्या सुरुवातीला तो एका मर्डरच्या केसमध्ये अडकला होता आणि त्यातून त्याला वाचवण्याकरता चेतनानंद यांनी खूप मदत केली, त्यामुळे त्याचे आणि आनंद बंधूचे संबंध खूप चांगले होते. तरीसुद्धा त्याचा वेळ घेण्याची वृत्ती बघून त्याच्या नावावर फुली मारण्यात आली. मग अशोक कुमार यांच्याशी बोलणं झालं आणि नंतर वैजयंती मालाशी. ये दिल ना होता बेचारा कदम

0: हे गाणं कसारा घाटाजवळ लतीफवाडी या लहानशा गावात चित्रित करण्यात आलं होतं. खरं म्हणजे हे गाणं सचिन बर्मन यांनी बहारे फिर भी आएगी या गुरुदत्तच्या सिनेमाकरता केलं होतं आणि ते रफीच्या आवाजात रेकॉर्ड पण केलं होतं. पण नंतर सचिनदेव आजारी पडले आणि गुरुदत्तला नेहमीसारखी घाई होती, तेव्हा त्यांनी उपनायकाकडे गेले, त्यामुळे हे गाणं तसंच बाजूला पडलं. पण जेव्हा ज्वेलथीफचे काम सुरू झालं तेव्हा सचिनदेवांनी हेच गाणं किशोर कुमारच्या आवाजात वेगळ्या सैन्य रेकॉर्ड केलं. रफी आणि लता यांच्यातला वाद 3-4 वर्ष चालू होता, त्यामुळे बरीचशी गाणी आशा भोसले व सुमन कल्याणपूर यांना मिळाली.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात.